कलंकं बिना नहि कलंकी स्वरूपे अशेदंग पेदंग अखेदंग अनूपे नमो लोक लोकेश्वरंग लोकनाथे सदैवंग सदा सर्वसातंग अनाथे नमो एक रूपंग अनेकं स्वरूपे सदा सर्वसांग सदा सर्वरूपे अशेदंग पेदंग नामंग ठामंग सदा सर्वदा सेदता बुद्धता पंगजंतरंग मंत्रंग।